റെക്കോർഡിംഗ് എഞ്ചിനീയർ കിരൺ ബംഗ്, സമ്പാദന സഹായക് കാജൽ ഭദർഗെ, പ്രസ്തുതകർത്ത സുബൈർ ഖാൻ. इस कार्यक्रम का दूसरा और अंतिम भाग आप सुनेंगे अगले हफ्ते सेलुलॉइड के सितारे कार्यक्रम में.